0: उठा माजा किंग, ओ माजे किंग।
1: मी
0: घरी नाही जायचं का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मक छलो, तू माजा किंग किंग किंग।